0: सच्ची तेरी कुदरत सच्चे पातशाह नानक सच ध्यान सच जो मर जमे सो कचन कच भला पहला
1: वडी वडाई जा वडा नाऊ वडी वडाई जा सच ने आऊ वडी वडाई जने चौथाओ वडी वडाई जाने लाओ वडी वडाई बुझे सब पाओ वडी वडाई जा पूछना दादा।

सोदर किया सो घर किया जित वै सर्व संभाले वाजे ना दे अनेक असंखा किते वावन हारे केते राग भरी स्यों कयन किते गावन हारे गावे तुहनो पौन पणी बसंतर गावे।